छोटे वड्डे करके मैं वड्डे करना छोटा नू चाचा दुनिया दा एक पदर ते ले आउणा चाचा दुनिया दा एक पदर ते ले आउणा।